आप अगित प्रिय हो गौड़ी महल्ला पंजवा गुण कीरत निद मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग

ऐसा प्रभ त्याग अवर कत लाग हो, गुर प्रसाद नानक मन जाग हो, जे प्रसाद तू प्रगट संसार, तिस

क्या देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हम माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ। राख राख सरन प्रभ अपनी

तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

पाहे भरे मरदार, ज्ञानी नचहै वाजे वावह, रूप करहै सिंगार, ऊचे कूकहै वादा गावहै, जोदा का विचार, मूर्ख पंडित हिकमत हुज्जत

सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

चौथा पद कीन्है, राम नाम सुख होई, त्रै गुण सब तेरे, तू आपे करता, जो तू करहै सो होई।